मैं सुख कने कोई न जाने तुम्हारा अंत ऊंचे ते ऊंचा भगवान सगल समागी तुम्हारा सूतर तारी तुम ते हो वे सो आगे हका

निकट वसै नाही हर दूर राव। हरे आपे शब्द सुरत धुन आपे, हरे आपे वेखै विगसै आपे, हरे आप जपा

चौथा करहु कृपा जग जीवन दाते मेरा मन हर सेती राचे सतगुर बचन देव अत निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जिह काल कै मुख जगत सब ग्रसया गुरु सतगुर कै बचन हर हम बाचे राव जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत भारी विच विष्टा।

तेरी, तुम मात पिता हम बारिक तेरे, तुम्हारी कृपा मह सुख कोई न जाने, तुमरा अंत ऊचे ते ऊचा, सगल समगरी तुमरै सूत्र तारी, तुम ते हो ऐसो